साचे साहेबा क्या नाही करते रे सदा शिव तु सलाह तेरी नाम मन बसावे कह नानक सच्चे साहिब क्या नाही करते रे साचा नाम मेरा आधारू कर सात सुख मन आए बसिया जिन इच्छा सब पुजाइया कह नानक सुन हो संत हो शब्द धरो प्यार हो साचा नाम मेरा आधारो बाजे

भुजंग पर्यात छंदया गाद्या बाद्या नंदी स्वरूपे नमस्तुंग निर्नाथे नमस्तुंग परमाथे नमस्तुंग काले नमस्तुंग पाले नमो राज राजे नमो साज साजे नमो गीत गीते नमो प्रीत प्रीते नमो सर्व रोगे नमो सर्व पोगे नमो सर्व ज्ञानं नमो परम तानं नमो सर्व दृश्यं नमो सर्व कृसं नमो जीव जीवं नमो बीज बीजे कृपालं स्वरूपे कुकर्मं व्रणासी चर्पण त्व प्रसादन वृत कर्म्यन वृत तर्म अचल राज्य अटल साज सर्वं दाता सर्वं ज्ञाता सर्वं प्राणं सर्वं त्राणं सर्वं देवं सर्वं पेवं रुआल जन्त्व प्रसाद आद रूपनाथ मूर्त जो